0: It's 12:15 p.m.
1: This time check is brought to you by
2: D Skin Beauty Cream, Asli Glow Har Niya Josho, a product by Biocon International Pakistan.
3: Shah Latif ka Sufi Thikana,
4: Wadiye Mehran, Sindh ki ek aur pehchan.
3: GAFM Network,
4: Sindh ki awaaz.
5: त असां गॾु आहे ठरी मीरवा. अच्छा, ठरी मीरवा खां असांजो प्यारो भाउ अब्दुल हक शर चए थो, गुलाब भाई प्रोग्राम बहुत अच्छा है, असांखे ढोल फ़क़ीर जो कलाम ॿुधायो त हाज़िर मुंहिंजा वेठा. तव्हांखे तव्हांजे पसंदि जो सॉन्ग ज़रूरु ॿुधाईंदासीं. अदा मोहम्मद हारून संदीलो पाण खे ॿुधी रहियो आहे, ॻोठ मोहम्मद इब्राहिम संदीलो खां. अदा हारून, तव्हांजे पसंदि जो सॉन्ग मां प्ले कयो आहे ऐं उमेदु तव्हां उहो ॿुधो बि हूंदो, इंजॉय बि कयो हूंदो ऐं तव्हांखे पसंदि बि आयो हूंदो, छो जो आबदा परवीन अहिड़ी आहे ऐं सॉन्ग बि अहिड़ा ई हूंदा आहिनि जो हर माण्हूअ खे पसंदि अचनि. शमन अली मीराले जी ख़ूबसूरत आवाज़ ऐं तव्हांजो सुंदर समातो.